नमस्कार धाराशिव, एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ 1948, दिनांक 7 जुलै 2026. सकाळचे 5:55 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी अनघा पुराणिक सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खानाने सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाळ कोलटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली भक्तिरचना. रचना आणि संगीत आहे अनंत जोशी यांचं.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली टी के जाधव यांची रचना आपण ऐकली. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकर यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेखर कल्याण यांनी संगीतबद्ध केलेलं अनुराग सेन यांचं गीत. स्वर आहे शेखर सेन यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. आणि याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत लीना बोरुडे. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. सहभाग आहे प्रशांत अवचट यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 सकाळी 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी.

सकाळी 8:40 आणि कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. शीर्षक आहे हायटेक शेती प्रगतीची गती. लेखन आहे प्राध्यापक डॉ गोपाळ शिंदे यांचं. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 9:00. सकाळी 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताची या मालिकेमध्ये

0: आज आपण ऐकणार आहात क्रांतीनायक सुखदेव यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली 10:30 मिश्र संगीत 11:00 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सखी मैत्रिणींसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम 12:00 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1 ते 5 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन 5:00 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन जीवनातील अविस्मरणीय गोष्टी निवेदन आहे मैथिली जगताप यांचं. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10 आमच्या केंद्रावरून स्वयंसिद्ध हा सखी मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम 6:30 यामध्ये वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव याविषयीची संवादिका. लेखन आहे शीतल कुलकर्णी यांचं. सहभाग आहे शीतल कुलकर्णी आणि वैशाली महामुनी यांचा. सादरकर्ते आहेत किशोर पवार. वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 7:30 आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये प्रथम गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉ श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5. तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीनिवास हंबीरे आणि दिनांक 8 जुलैचा हवामान अंदाज वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. यामध्ये दत्तनगर धाराशिव येथील एडेश्वरी आराधी मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकणार आहात. रात्री 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 10 श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. याशिवाय आकाशवाणीच्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची आनंदाची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाले आहेत. कृषीवाणी आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, तृणधान्यांपैकी चौथ्या नंबरचं खरीपातील पीक म्हणजे बाजरी. हलक्या जमिनीत कमी पावसाच्या भागात कमी उत्पादन खर्चात खात, धान्य आणि चारा म्हणून उपयोगी पडते. शिवाय दुबार पीक पद्धतीला उपयोगी असं हे एक पीक आहे. अलीकडं खरीपाप्रमाणेच उन्हाळ्यात सुद्धा बाजरीचं पीक चांगलं उत्पादन देतं. बाजरीचं पीक हळवं पीक आहे. 400 ते 700 मिली पर्जन्यमान असं

0: असणाऱ्या दुष्काळी भागात हलक्या जमिनीपासून मध्यम खोल भारी जमिनीत हे पीक वाढतं. बाजरी हे पाण्याचा ताण सहन करणारं पीक आहे. अतिशय कमी पर्जन्यमानात थोडी का होईना बाजरी देतच. ज्या क्षेत्रात बाजरीचं पीक घ्यायचं आहे त्या क्षेत्राची चांगली मशागत करावी. जर सरी वरंबा काढून पेरणी करायची असेल तर ते काढून ठेवावे आणि सरळ पेरणी करायची असेल तर रान सपाट करून ठेवावं. पेरणी करण्यापूर्वी केवड्याच्या नियंत्रणासाठी मेटॉलेक्सिलची 6 ग्रॅम प्रति किलो बाजरीच्या बियाण्यास प्रक्रिया करावी. तसेच 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून घ्यावी. त्यानंतर तळाशी राहिलेलं बी सावलीत वाळवून त्यास ॲझोस्पिरिलियम अगर ॲझोटोबॅक्टर PSB प्रक्रिया करावी आणि त्यानंतर सरी वरंब्यावर अगर सलग क्षेत्रात बाजरीची पेरणी 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. एका एकराला साधारणत 1.5 किलो बी लागतं. पेरणीला उशीर झाल्यास अगरगट या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पेरणी उताराला आडवी करावी. बाजरी उगवल्यानंतर 2 रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर राहील अशा रीतीनं विरळणी करावी. दाटीतलं रोप उपटून रिमझिम पाऊस चालू असताना ते विरळ ठिकाणी लावून घ्यावीत. साधारणत एकरी 80 ते 85 हजार रोपं राहिली पाहिजेत.
1: बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: सिंगल सुपर फॉस्फेट 2% वजनाच्या प्रमाणात

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषण

0: संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात. त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत. त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते. शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
2: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात. त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
1: बर बर.
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
1: बरोबर.
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
1: बरोबर.
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की

0: जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
1: बरोबर आहे.
0: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे, तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे, तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
1: बरोबर.
0: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे, ही मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या. आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
1: बरोबर.
0: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
1: अरे वा.
0: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
1: बरोबर.
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं.
0: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: हो, बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तीही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा.
3: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं भालू चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वा अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
5: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकली. स्वर होता वाणी जयराम यांचा, चित्रपट होता भोळी बाबडी. आणि चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

बायकोचा भाऊ चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आणि प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लोगों ने कमाल कर दिखाया है। मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूँ। मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354 985।
3: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. आणि नांदेड मुंबई तसंच नांदेड टनकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल राज्यापती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलढाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
1: एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे.
0: दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. पालघर जिल्ह्यात काल 200 नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका करण्यात आली. पुणे जिल्ह्यात आळंद इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या 400+ भाविकांची सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या इतर भाविकांसह 150 गायींचीही सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत.

0: आहेत, त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी 10 जुलैला पुण्यातून वारीत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत ते पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल.
0: आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगरसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. जालना शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 173 धरणांमध्ये सध्या फक्त 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले तब्बल 81 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड एक्सप्रेस या दोन गाड्यांना काल प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ अजित गोपछडे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड टणकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होईल, तसंच पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले,
2: आज देवभूमि उत्तराखंड के टनकपुर से हजूर साहेब नांदेड़ के लिए नई सर्विस चालू हुई. इसका एक आज से संचालन शुरू होगा. साथ ही साथ हजूर साहेब नांदेड़ से वाशी मिंगोली होते हुए मुंबई के लिए एक ट्रेन सर्विस चालू हो, जिससे कि विदर्भ और मराठवाड़ा के कई जिले उनको मुंबई से कनेक्टिविटी हो, वो ट्रेन भी आज से शुरू हो रही है.
0: मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. काल नांदेड इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आपण मांडत असलेल्या मुद्द्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं ही मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या सूर्यरथाला खासदार भुमरे यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा सूर्यरथ पुढील 7 दिवस शहरातल्या प्रमुख बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2026 भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. तर संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी येत्या 5 ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर साजरा झाला. या रंगलेल्या अश्वरिंगण सोहळ्याला स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरला

0: ची वारी काल परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मार्गे परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी 7 जूनला वाशिमहून निघाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काल जालना इथं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विचार मंचच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बागडे बोलत होते. मुखर्जी यांच्या विविध कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. धाराशिव जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्वाच्या विविध 45 प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 50% वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून त्यासाठी विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग मॉड्यूल तयार करण्यात आल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. अनुसूचित जात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती संघटनांच्या वतीनं लातूर शहरात काल मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी प्रशासनाकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं क्यूआर कोडयुक्त पासनं प्रवेश मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी सांगितलं. या रुग्णालयात दररोज 2 ते 2500 रुग्णांचा राबता असतो. वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्यानं वादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुकरे यांनी केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. आणि यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या
3: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाले आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
4: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पत

0: संस्थेला भेट देऊया. संपर्क 0242-72-40-39.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83-798-64-555.

0: बहू आले बहू गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते.

0: तरच त्यांचं कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, सीवीवी नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात. पण ह्याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनच आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
1: साधा फोन
0: येतो, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेताना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखव हे तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, पडवण फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात. आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ कॉल
0: व्हिडिओ कॉल होती.

0: नुसतं व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करतो, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं लिहितात की माझं हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, एक गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेज त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, ह्या देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघातक. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्सकडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या

0: विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट, तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता. फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा. त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाले आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकणार आहात.

0: शंकर महादेवन यांच्या स्वरात मंगेश कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं.
1: चौथला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं केदार पंडित यांचं. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रीधर फडके यांनी गायलेलं सुचित्रा कातरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मोरेश्वर निस्ताण आणि सुचित्रा कातरकर यांचं. आणि रसिक हो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा समाप्त होत आहे.

श्रोतेहो, सकाळी 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताची या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहात क्रांतीनायक सुखदेव यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे

स्वयंसिद्ध या कार्यक्रमात सायंकाळी 6:30 आपण ऐकणार आहात वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव याविषयीची संवादिका. लेखन आहे शीतल कुलकर्णी यांचं, सहभाग आहे शीतल कुलकर्णी आणि वैशाली महामुनी यांचा. सादर करते आहेत किशोर पवार.

कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आहे लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरात. गीत आहे गुलशन बावरा यांचं. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. चित्रपट आहे परिवार.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा. चित्रपट होता मिलन. लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकूया

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुमराह चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असं

ही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC नं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC वर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या

तीन दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या दोन दिवसात दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे, सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बर.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण

0: अरे वा शीतल,
1: हां
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कोणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवेना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं,
0: ओव्हरलॅप
3: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई. बघा, अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान.
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होतं.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते

0: अगं वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या जिरणीमध्ये काहीतरी तयार करतेय.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
1: खरंच ना ग.
2: अगदी तसंच ताई. आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो. याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई. याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: हे पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे मोबाईल संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं.
2: नमस्कार वैशाली ताई.

0: मी गोपाळ, आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर, म्हणजे आम्हाला समजेल.
0: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पीक पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो, तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
2: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
0: अगदी बरोबर वैशालीताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
0: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
2: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
0: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशालीताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा ह्या कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहेत ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
2: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजले आहेत. दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83 798 64 555.
3: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
4: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर, सोलापूर.
0: दिव्य स्वातंत्र्य भारताची या कार्यक्रमात आज ऐकूया क्रांतीनायक सुखदेव यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

हसत हसत अडकवला फाशीचा फास गळ्यात. जेव्हा आठवण येते तुमची, टचकन पाणी येते डोळ्यात. श्रोते हो, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकामी अगदी उभरत्या वयात, संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याच्या वयात, फासावर गेलेल्या महान क्रांतीवीरांच्या मालेत क्रांतीवीर सुखदेव यांचं स्थान आपल्याला माहीतच आहे. श्रोते हो, वय वर्ष 24 म्हणजे तारुण्यातल्या सोनेरी स्वप्नांना पंख फुटण्याचे दिवस, आयुष्यभराची स्थिर आर्थिक घडी बसवण्याचे दिवस, आपल्या माता पित्यांना शाश्वत सुख समृद्धीचा मार्ग दाखवून त्यांच्या हाल अपेष्टा काबाड कष्टांना पूर्ण विराम देण्याचे दिवस. आणि याच वयात या तरुण वीराने जगण्याचा वेगळाच मार्ग चोखाळला. श्रोते हो, स्वातंत्र्याचा मार्ग भयंकर खाचखळग्यांनी भरलेला होता. सुख समृद्धीचं काय, पण जीविताचीही जिथं शाश्वती नव्हती असा हा मार्ग. मग जगण्याचे हलाहल करून टाकणाऱ्या अशाश्वत अशा स्वातंत्र्याच्या काळडोहात निग्रहीपणे उडी घेणाऱ्या या तरुणांच्या मनाचा ठाव तरी आपण कसा घ्यावा. तरीही पुढील पिढीला प्रेरणा देणाऱ्या आणि स्वातंत्र्यापुढे जीवाची किंमत नाकारणाऱ्या या वीरांच्या समरगाथा अनुभवणे आपले परम कर्तव्यच होय. श्रोते हो, भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या त्रिकुटांपैकी आपले महान क्रांतीवीर सुखदेव यांची विमनस्क करणारी जीवनगाथा म्हणजे सर्व क्रांतीवीरांसाठी प्रेरणादायक राजरस्ताच होता. त्यांचे पूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर हे होते. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे पोरकेपणाचे दुःख लहानपणापासूनच त्यांना भोगावं लागलं होतं. श्रोते हो, त्यांच्या शालेय जीवनात भगतसिंह आणि राजगुरु यांच्यासारखे परममित्र मिळाल्यावर या त्रिकुटांची चांगलीच गट्टी जमली. श्रोते हो, देशसेवेचं बाळकडू या तिघांनाही अंतरप्रेरणेतूनच मिळालं. परकीय इंग्रजांना या भारतभूवरून हाकलून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ या तिघांनीही एकत्रच घेतली.

देशभक्तीपर गीतानंतर कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, सुखदेव हे अत्यंत निर्धारयुक्त होते. त्यांचे व्यक्तिमत्व शिस्तप्रिय, आत्मविश्वासू आणि उत्साही होतं. ते असं म्हणत की स्वातंत्र्य हे मागायचं नसतं, ते मिळवायचं असतं, तेही रणांगणात उतरून. आणि याचसाठी त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. यामध्ये त्यांचा हातखंडा होता. स्वतः बनवलेल्या बॉम्बचा प्रात्यक्षिक प्रयोग त्यांनी झाशीमध्ये करून पाहिला. त्याच वेळेला लाहोर परिसरात सायमन कमिशनला विरोध करताना झालेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय हे जखमी झाले आणि घाव वर्मी लागल्यानं तिसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असलेल्या सँडर्स या अधिकाऱ्याला त्याच्या पापाचे प्रायश्चित देण्यासाठी सुखदेवांनी लाहोरला जावं असं ठरलं. श्रोते हो, या अगोदरच्या काळातही ते लाहोरला वास्तव्यास होतेच. लाहोरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केल्यावर ते तिथेच विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय शिकवत असत. आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल ते विद्यार्थ्यांना तळमळीनं शिकवत. श्रोते हो, जेव्हा बैठकीत सर्वानुमते सुखदेवांनी सँडर्सला मारण्यासाठी लाहोरला जावे असं ठरलं, त्यावेळी ते जराही कचरले नाहीत. कारण लाहोरची खडान खडा त्यांना माहिती होतीच. तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांचे जाळे त्या परिसरात पसरलेले असल्या कारणानं हे त्यांना सहाय्यभूतच होते. श्रोते हो, ते युवकांना नेहमी सांगत असत, देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तरुणांनी स्वतः राष्ट्रासाठी जगायला शिकावं. ते म्हणायचे, फक्त घोषणांनी नव्हे तर आचरणाने देशभक्ती सिद्ध होत असते. श्रोते हो, शेवटी सँडर्सला मारण्यासाठी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी या तीन

नही वीरांनी लिलया पार पाडली। या कामी जीवाची बाजी लावून सुखदेवांनी या कार्यास पूर्णत्व दिले। तिथून निष्ठून जाण्यात हे तिघेही वीर यशस्वी झाले। मात्र इंग्रजांनी देशभर त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडले आणि त्यांच्यावर थातूर मातूर खटला चालून शिक्षेचे फरमान सोडले। ती शिक्षा म्हणजे फाशी। श्रोते हो, यावेळी सुखदेवांचे वय होते अवघे 24 वर्ष। या घटनेने संपूर्ण देशात संघर्षाचं वातावरण तयार झालं। जागोजागी इंग्रजांना कडव्या विरोधांचा सामना करावा लागला। श्रोते हो, सुखदेव अटक होताना त्यांनी शांतपणे पण ठाम आवाजात म्हटलं, तुम्ही आम्हाला बेड्या घालू शकता पण आमच्या विचारांना नाही। क्रांतीची ठिणगी इथूनच पुढे पेटणार आहे। आणि श्रोते हो, शेवटी 23 मार्च 1931 रोजी देशासाठी या तीनही वीरांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली। श्रोते हो, अशा या शूर वीरांच्या चरणी हजारदा नतमस्तक होऊन मी सुषमा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये। भेटूयात पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता। दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

क्रांतीनायक सुखदेव यांच्याविषयीची माहिती आपण ऐकलीत दिव्य स्वातंत्र्य भारताची. या कार्यक्रमात संकलन आणि निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

ए आर रहमान यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं स्वदेश चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो सायंकाळी 7:30 आणि प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. आज यामध्ये आपण ऐकणार आहात गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी

विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉ श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आरोग्य बळीराजाचे अंतर्गत पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पाचवा, तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीनिवास हंबिरे आणि दिनांक 8 जुलैचा हवामान अंदाज, वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी सायंकाळी 7:30. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 झाले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

मोहिले यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर आणि विनय मांडके यांचा. चित्रपट आहे चंबू गबाळे.

मला शिकवाना इंग्लिश.

शिकवाना, मला शिकवाना, मला शिकवाना।

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर आणि नितीन यांचा. चित्रपट होता घरजावई. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आशा भोसले यांच्या स्वरात दिसतं तसं नसतं या चित्रपटातलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. आणि गीतांजली या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रवीण कुमार यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहू, सायंकाळी 6:30 आणि सख्य मैत्रिणींसाठी स्वयंसिद्ध हा कार्यक्रम. आज यामध्ये आपण ऐकणार आहात वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव याविषयीची संवादिका. लेखन आहे शीतल कुलकर्णी यांचं, सहभाग आहे शीतल कुलकर्णी आणि वैशाली महामुनी यांचा. सादर करते आहेत किशोर पवार.

शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी सायंकाळी 7:30 यामध्ये प्रथम गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बऱ्याचं या अंतर्गत पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5, तज्ज्ञ डॉक्टर आहेत श्रीवास स्वामीरे आणि दिनांक 8 जुलैचा हवामान अंदाज वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी सायंकाळी 7:30

0: संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
2: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.

वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांचं. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत कानेटकर यांचं पद आपण ऐकलं. स्वर होता रामदास कामत यांचा, नाटक होतं मीरा मधुरा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर सानेकर यांची रचना, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

देवकी पंडित यांच्या स्वरात संत मुक्ताबाई यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती प्रभाकर पंडित यांनी. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 झाले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पाश्चात्य संगीताचा वापर करण्याचं श्रेय जातं ते संगीतकार अनिल विश्वास यांना. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात 1935 झाली. अल्पावधीतच त्यांनी चित्रपटांना उत्तम संगीताचा साथ चढवून आपली मोहोर उमटवली. 1950 च्या उत्तरार्धात अनिल

विश्वास यांनी लता मंगेशकर, मुकेश, तलत महमूद यांच्याबरोबर अनेक गाण्यांना संगीत प्रदान केलं. स्वतः अनिल विश्वास हेही उत्तम गायक होते. आज अनिल विश्वास यांचा जन्मदिवस. त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकूया.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार फक्त भारतीयच नाही तर जगात आपल्या संवादानं परिचित असलेले दिलीप कुमार, त्यांना प्रेक्षकांनी अभिनय सम्राट अशी पदवी दिली होती. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात दुःखद भूमिका साकारल्यामुळं दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखलं जातं.

मंडळी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर या पुरस्काराचे ते तब्बल 8 वेळा मानकरी ठरले. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च नागरी पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. आज या अभिनय सम्राटाचा स्मृतिदिन. त्यांच्या कारकिर्दीस विनम्र अभिवादन.

ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली साहिर लुधियानवी यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. चित्रपट होता नया दौर. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: ओलांडल्यातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा हम आए
1: हैं। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे, दुपारचे 12 वाजत आहेत। वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्या.
0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच तेच तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटत? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती. ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
1: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय
2: करतात? त्या बघ, त्या बघ, धावत धावत दोरीवरचे कपडे
0: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळ्यात घातलेले कपडे काढा
1: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.

0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
1: अगं त्याचं नाव आहे मृदगंध, नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
1: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
2: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
2: वा, हे भारी होतं. पण
1: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
2: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
1: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
2: अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
1: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
2: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
1: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
2: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
1: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हणणार ग, पाऊस पहिला जणू कानूला.
0: किती गोड गाणं आहे ते.
1: हो,
0: पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
2: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
1: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा.
2: पावसाला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
1: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
2: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
1: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
2: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
2: शर्वरी कोण?
1: मी का?
2: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
1: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
2: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असत.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
2: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं

0: तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
1: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
0: काय
1: म्हणाली की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता ग मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
0: खरंय खरंय ते.
2: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
0: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
1: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात. आज कळतं ती भीती नव्हती, ती काळजी होती.
2: खर तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल, पण जगले मात्र तसंच.
1: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
0: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
2: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
1: वा, आजच्या आपल्या गप्पा किनी लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
2: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याच काय.
2: ती सुद्धा करू, पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
1: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
2: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो, आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
1: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटत.
0: काय.
1: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
2: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
1: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो.
0: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
2: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरे.
1: ए दादा.
0: काय काय काय. ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण.
2: पावसात.
1: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
2: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
1: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
2: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय.
1: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
0: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या.
1: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
2: अगं ती पण घेऊन आलीस तू.
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या होण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाहीतर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th year जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे, आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण

0: मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले. लोक युट्यूब व्हिडिओ चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते, तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं, मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
1: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
0: अगदी.
1: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
0: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं, पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं, तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
1: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्रज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंट

0: थिएटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाईम आफ्टर 1986 वी क्वालिफाय टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या. मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम. आणि ही इज वर्क्ड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन.
1: राईट,
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन. त्यावर स्ट्रेस नाही करायचं आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनयाथ हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रा

किनारा ये चंचल हवा। ये क्या बात है आज की चांदनी में

0: किनारा ये चंचल हवा।
1: वाह, एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की

0: असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हे होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती. पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू. मी म्हटलं, नाव घेतलं आणि म्हटलं, यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले, तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस, तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी? आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक, मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली, त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसत आहे काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसत आहे कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसत आहे. कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी.

0: आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे आहेत ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो. तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं. ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाहीत. पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं. अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यु आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यु आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग. आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड. म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते. कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता. पण त्याच्या मागे जो आरो, आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं. कारण मी जेव्हा बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस? आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे हे हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही करणं.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे. पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे,

0: कन्झ्युमर लॉचा ते एआयचा इम्पॅक्ट आणि कॉपीराईट वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपीराईट्स एआय वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालयामधून. आणि 11वी 12वीला मी HR ला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना दॅट स्टे विथ देम थ्रू आउट अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून. ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो. ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत. कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD चा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी. पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस? म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केन्या, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील.

0: 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते, इतकं माहिती आहे लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं, तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडस लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होत. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर,
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आत बघतात, फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही, पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडेही दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली.
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळं आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टीत माझे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही किती भारी वाटतं ना जेव्हा असे

0: रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावंसं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावंसं वाटतंय?
1: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09 तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्रायआउट करायला घाबरत नाही आहेत, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्रायआउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
1: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
3: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
1: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरण

आणि विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालय आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालय अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम.
आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक मध्ये

0: निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1,494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन DAP खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9A मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबिर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500+ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर विणा डोंगरवार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना

अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली

यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते.

त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आप आए बहार आई या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

शागिर्द या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: तुझे।
1: आत्ताच आपण कन्यादान या चित्रपटातील शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं नीरज यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया

आत्ताच आपण किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, चित्रपट आराधना. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया ज्वेल थिफ या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव ही माहितीपर संवादिका. लेखन शीतल कुलकर्णी, सहभाग वैशाली महामुनी आणि शीतल कुलकर्णी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटीबाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. महफिले गझल 6:10

कार्यक्रम किसानवाणी 7:30 कार्यक्रमात गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉ श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात येडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. मराठी पत्रगीता कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात कीटकांपासून पिकांचा बचाव भाग पहिला संकलन आणि निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. संत सांगाती हा कार्यक्रम 10:00. कार्यक्रमात पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा भाग पहिला संकलन आणि निवेदन शिवलीला शिवपूजे यांचं.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 सुगम संगीत 11:00 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला राग हेमंत घे भरारी हा कार्यक्रम 6:30 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून घर शिवार हा कार्यक्रम 7:30 8:15 लोकरंग या कार्यक्रमात सेवालाल नगर आंबेजवळ गे तांडा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीतं 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम 10:00 श्रोतेहो याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मैफिल ए गझल हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मनहर उदास यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल.

आत्ताच आपण मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील गझल ऐकलीत. संगीत होतं सरदार मलिक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया तलत अजीज यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
0: प्रसारित करत आहोत स्वयंसिद्ध हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव ही माहितीपर संवादिका. लेखन शीतल कुलकर्णी, सहभाग वैशाली महामुनी आणि शीतल कुलकर्णी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.
6: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, स्वयंसिद्धच्या आजच्या भागात सर्व सखी मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी शीतल. आणि माझ्यासोबत आहे,
7: नमस्कार मैत्रिणींनो, शीतल सोबत मी आहे वैशाली महामुनी.
6: तर मैत्रिणींनो, आम्ही दोघेही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वयंसिद्धच्या आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतोय. आषाढ महिन्याच्या अगोदर म्हणजे साधारण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा झाली की सगळा महाराष्ट्र भक्तिमय झालेला असतो.
7: शीतल बघ ना, गावोगावी दिंड्या निघण्याची लगबग सुरू होते आणि ज्ञानोबा तुकारामांचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष आपल्याला ऐकायला येतो. आणि हीच ती परंपरा ज्याला आपण वारी असं म्हणतो.

0: आणि या वारी परंपरेने संपूर्ण महाराष्ट्र बांधून ठेवलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, नाही का वैशाली?
1: अगदीच, वारी म्हणजे माणुसकीचा चालता बोलता उत्सवच म्हणावा लागेल. वारी म्हणजे पंढरपूरला जाणारी पायी चालत जाणारी यात्रा, पण त्याचबरोबर वारी म्हणजे श्रद्धा, सेवा, समता आणि माणुसकी यांचा पावलोपावली येत असणारा अनुभव.
0: अगदी बरोबर आहे, आणि म्हणूनच आपण असं म्हणतो वारी म्हणजे माणुसकीचा उत्सव असतो. खरं तर वैशाली, आज सकाळी देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी

दिंडी पंढरपुराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली आहे. उद्या म्हणजे 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिंडीसह पंढरपूरला पोहोचण्यासाठी प्रस्थान होईल. साधारणपणे 30 ते 33 दिवसांचा असणारा हा पायी चालत जाण्याचा प्रवास अतिशय भक्तीनं चालू होत असतो आणि म्हणूनच महाराष्ट्रभर भक्तिमय वातावरण या दिवसामध्ये असतं.

0: पण शीतल, या सगळ्याची तयारी मात्र खूप आधीपासून सुरू होते.
1: अगदी होणारच, एवढा मोठा व्याप म्हटल्यानंतर तयारीही करावीच लागणार.
0: दिंडीमधलं सगळं नियोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं केलं जातं. पालखी सोहळ्यासाठीचे झेंडे, पताका, टाळ, मृदुंग, भजनी मंडळी, मुक्कामाच्या व्यवस्था, अन्नछत्र, पाणी व्यवस्था, औषधोपचार आणि स्वच्छता या सगळ्याची अगदी संपूर्ण तयारी केली जाते.
1: आणि ही अशी तयारी होते म्हणूनच या दिंडीमध्ये स्वयंशिस्त आपल्याला जाणवत असते. बघ, आता दिंडी म्हणजे वारकऱ्याचा समूह. पंढरपूरला जाण्यासाठी आपल्या गावापासून जेवढ्या दिंड्या जातात त्या प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली असते बर का?
0: बर,
1: त्यामुळं हजारो वारकरी असले तरी सुद्धा संपूर्ण प्रवास शिस्तीत पार पडत असतो.
0: या दिंडीत कसं असतं ना शीतल, सगळ्यात पुढं दिंडीचा भगवा ध्वज असतो आणि अगदी तो दिमाखात फडकत असतो. काही दिंड्यांमध्ये सूर्य आणि चंद्राची प्रतिमात्मक निशाणीही असतात. सूर्य चंद्राप्रमाणेच संतांची ही भक्ती परंपरा अखंड राहो हाच त्यामागचा भाव असावा. आणि या ध्वजामागे टाळकरी मृदुंग वादक असतात आणि त्यांच्या तालावर वारकरी अभंग म्हणत असतात. भक्तिमय वातावरणात ते रममान होऊन चालत असतात.
1: यानंतर बघ असतात विणेकरी. या विणेच्या सुरांमुळं नामस्मरणाला आणखीन भक्तिमय वातावरण मिळत असतं. आणि मग यांच्या माग दोन दोन रांगामध्ये वारकरी अत्यंत शिस्तीत चालत असतात. आणि वैशाली, या वारकरीमध्ये, या वारकरी मंडळामध्ये आपल्याला महिला सुद्धा पाहायला मिळतात. यामधल्या काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन चालत असतात. आता याचं कारण काय
0: काय असेल बरं?
1: तुळशीला आपल्या भारतीय परंपरेमध्ये पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपण रोज याची पूजा करतो. आणि मग हीच तुळस आपल्या घरातली, आपल्या गावातली तुळस पंढरपूरच्या विठुरायाच्या गावापर्यंत न्यायची, कदाचित असाच हेतू या महिलांचा असावा.
0: हा, दिंडी कोणतीही असो पण प्रत्येक दिंडीचा एक दिंडी प्रमुख
1: असतोच तर.
0: मुक्काम, जेवण, वेळापत्रक, शिस्त आणि वारकऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या प्रमुखाकडे असते. आणि या दिंड्यांकडे पाहिलं ना शीतल की आपल्याला असं वाटतं दिंडी म्हणजे एक माणुसकीची चालती बोलती शाळाच आहे की काय.

0: आषाढी वारीची चाहूल लागली की श्री क्षेत्र देहू गावात भक्तांची गर्दी उसळू लागते. देशभरातून लाखो वारकरी देहूमध्ये दाखल होतात. अवघा परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून जातो. टाळ, मृदुंग, वीणेच्या सुरात आणि अभंगांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय होतं.
1: पालखी निघण्यापूर्वी म्हणजेच पालखी प्रस्थानाच्या दिवशी पहाटे काकडा आरती, पूजा, अभिषेक आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा केली जाते. पादुका सुशोभित करून पालखीत विराजमान केल्या जातात. हा क्षण पाहण्यासाठी हजारो वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात.
0: तू म्हणतेस अगदी तसंच वातावरण असतं देहू गावामध्ये. संत तुकाराम महाराजांच्या पादुकाची भक्तिभावानं षोडशोपचार पूजा केली जाते. गंध, अक्षता, तुळशीदल, सुगंधी फुलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीचा अमूल्य भाव अर्पण केला जातो. खरं तर या पूजेत केवळ विधी नसतो तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील समर्पण भाव दडलेला असतो. जणू प्रत्येक जण आपल्या मनातील अहंकार या पादुकांपाशी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या चरणापाशी ठेवून पंढरपूरला जाण्यासाठी सिद्ध होत असतो.
1: खरंच शीतल, किती मनमोहक सोहळा असतो ना तो.
0: अगदी अगं डोळ्यात साठवून ठेवावा असाच हा सोहळा. आणि यानंतर पादुकांना सुंदर वस्त्र, तुळशी माळा आणि फुलांचे अलंकार चढवले जातात. आरतीच्या प्रकाशात झळाळणाऱ्या त्या पादुका पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रूच दाटून येतात. हा आनंदाचा क्षण असतो. पण वैशाली, यामध्ये थोडासा विरह सुद्धा असतो बर का?
1: विरह कसला?
0: हा विरह यासाठी की काही दिवसांसाठी आपले तुकोबा देहूतून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत. पालखीची पूजा, मानाच्या अश्वाचं पूजन आणि मानकऱ्यांचा सन्मान हे सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पाडले जातात.
1: शीतल, पालखी निघण्यापूर्वी यात काही मानाचे अश्व सजवले जातात. वारीतील मानाचे अश्व हे पालखी सोहळ्याचं एक आकर्षण असतं आणि श्रद्धेचं प्रतीक सुद्धा. अश्वांची निवड मात्र अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. अश्वांची उंची, चाल, त्यांची चपळता, शांतता, त्यांचा स्वभाव, त्यांचा आज्ञाधारकपणा आणि उत्तम प्रकृती या सगळ्या गोष्टींची पाहणी चाचपणी करूनच मग त्यांची निवड केली जाते.
0: म्हणजे उत्तम प्रकृती आणि स्वभाव असणाऱ्या अश्वाची निवड केली जाते असं म्हणायचंय का तुला? आणि याची गरज सुद्धा आहे. वारी दरम्यान हजारो वारकऱ्यांच्या गर्दीतून या अश्वांना चालावं लागत असल्यामुळं हा अश्व धीरगंभीर, संयमी आणि शिस्तप्रिय असणं सगळ्यात आवश्यक असतं. आता अश्वाची निवड झाल्यानंतर या अश्वाची विशेष देखभाल सुद्धा केली जाते बरं का?
1: ती कशी?
0: त्यांना सकस आहार दिला जातो, त्यांच्याकडून नियमित व्यायाम करून घेतला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारीच्या मार्गावर चालण्याचा सरावही या अश्वांकडून करून घेतला जातो.
1: म्हणूनच अगदी लाखो लोक जमलेले असताना सुद्धा हे अश्व रिंगण किती व्यवस्थित घालतात ना, आणि तो सोहळा म्हणजे नयनरम्यच असतो. म्हणूनच तर या वारकरी संप्रदायात मानाच्या अश्वांविषयी अपार श्रद्धा आहे. अनेक वारकऱ्यांची अशी भावना असते की पालखीच्या पुढे जाणारा धावणारा अश्व संतांच्या चैतन्याचं प्रतीक असतो. या अश्वांवर प्रत्यक्षात संत स्वार होत असतात अशी ही भावना वारकऱ्यांची असते.
0: तू म्हणतेस त्याच पद्धतीमुळं ज्या ज्या ठिकाणी या दिंड्या थांबतात त्या त्या ठिकाणी या अश्वाचं दर्शन नम्रतेनं आणि भावनिकतेनं घेतलं जातं. आणि मग संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची वेळ होताच मंदिर परिसर ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, रामकृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषांनी आसमंत दुमदुमून जातो. टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका डोलवत दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गस्थ होतात.
1: या पालखीच्या मागे शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी विठ्ठल नाम घेत चालू लागतात. आणि यापुढे जाऊन हीच पालखी अनेक गावातून मुक्काम करत लाखो वारकऱ्यांना घेऊन आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात दाखल होते. शीतल, अंगावर काटा यावा असं हे वारकऱ्यांच्या दिंडीचं वर्णन.

0: वैशाली जसा संत तुकाराम महाराजांच्या पालखी निघण्यापूर्वीचा सोहळा नयनरम्य असतो तसाच माऊलींच्या प्रस्थानापूर्वी समाधी मंदिरामध्ये अनेक उपचार पार पडत असतात. आळंदीच्या कणाकणाला आषाढीची चाहूल लागलेली असते. चंद्रभागेच्या भेटीची ओढ लागलेल्या अलंकापुरीत इंद्रायणी नदीच्या संत प्रवाहालाही वेगळीच गती निर्माण झाली की काय असंच तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना वाटत असतं.
1: आणि इकडं सजवलेली पालखी तयार झालेली असते. समाधी मंदिरात भावस्पर्शी परंपरा पार पडत असतात. गाभाऱ्यात काही मोजकी मंडळी असतात. बाहेर लाखो वारकऱ्यांचा गजर सुरू असतो. याच वेळी समाधी मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा सुरू असते.
0: समाधीवरील सर्व अलंकार अलगदपणे बाजूला केले जातात. त्यानंतर कोमट पाण्यानं, ज्यामध्ये काही आयुर्वेदिक वनस्पती आणि सुगंधी द्रव्य मिसळलेली असतात, अशा कोमट पाण्यानं समाधीला स्नान घातलं जातं. आणि या स्नानानंतर समाधीला खास चंदन आणि वाळ्याचा थंड लेप लावला जातो.
1: आणि यानंतर ज्या पादुका पालखीमध्ये ठेवायच्या असतात त्या चलपादुकांची तयारी होते. या पादुकांना एका खास अशा मऊ वस्त्रांनी पुसून घेतलं जातं. त्यावर अष्टगंध आणि केशराचा अत्यंत सुगंधी लेप चढवला जातो. आणि शीतल, भक्तांच्या इच्छेखातर एरवी राजाधिराजांसारखे भरजरी वस्त्र परिधान केलेले माऊली प्रस्थानाच्या वेळी मात्र एका सामान्य वारकऱ्याचा वेश परिधान करतात.
0: या भक्तिमय वातावरणामध्ये सर्वात शेवटी सर्व विधीनंतर माऊलींचा कौल घेतला जातो असं सुद्धा सांगितलं जातं. त्यानंतर जेव्हा चल पादुका उचलून पालखीत ठेवण्यासाठी महाद्वाराकडे नेल्या जातात तेव्हा मात्र चौबदारांची भूमिका अंगावर काटा आणणारी असते. बाहेर लाखो लोकांचा अखंड गजर चालू असतो, पण जसा चोपदार आपला राजदंड हवेत उंचावतो ना, तशी एका सेकंदात त्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत शांतता पसरते. टाळांची आणि पावलांची हालचाल एका क्षणासाठी पूर्णपणे थांबली जाते. आणि बर का वैशाली, ती निशब्दता म्हणजे माऊलींच्या अधिकाराला दिलेला मान असतो असं म्हटलं जातं. त्यानंतर लगेचच आकाशाला भिडणारा ज्ञानबा तुकारामाचा गजर पुन्हा एकदा वारकरी चालू करतात.
1: हा सोहळा पार पडल्यानंतर पालखी देवळातून बाहेर पडते. ती थेट आजोळ घरी, म्हणजे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोळच्या वाड्यात. जशी एखादी लेक सासरी जाण्यापूर्वी लाडक्या आजोळी रात्रभर मुक्काम करते ना, अगदी तसाच माऊलींच्या पालखीचा मुक्काम आजोळी असतो. तिथे त्यांना लाडानं नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच माऊलींची

ही वारीची परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि अनेक संतांनी वारकरी संप्रदाय समृद्ध केला आहे. त्यांच्या अभंगांनी भक्ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. ज्ञान, भक्ती, समता आणि सेवा यांचा सुंदर संगम म्हणजे ही वारी असते. या संतांनी दिलेली शिकवण आजही तितकीच जिवंत आहे असंच या वारीकडे पाहिल्यानंतर वाटतं. आणि म्हणूनच लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी पंढरपुराकडे निघालेले असतात.

0: शीतल, वारी म्हणलं की आधी कानावर पडणारा शब्द कोणता असतो?
1: माऊली.
0: हा, हा शब्द म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संस्काराचा आत्मा म्हणलं जातं. वयाने मोठा असो किंवा लहान असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून हाक मारली जाते.
1: माऊली हा शब्दच गोड आहे वैशाली.
0: बघ ना, या शब्दात माया आहे, आपुलकी आहे, समता आहे आणि माणुसकीचा गंध आहे. यामुळं वारीमध्ये कोणी मोठा नसतो ना कोणी लहान नसतो, प्रत्येक जण विठुरायाचा वारकरी असतो, प्रत्येक जण एकमेकांचा असतो, इतकंच.
1: आजच्या धावपळीच्या काळात आपण अनेकदा माणसांपेक्षा त्यांच्याकडे असलेला पैसा, पद किंवा प्रतिष्ठा यांनाच अधिक महत्व देत असतो, पण ही वारी या भिंती सहजपणे पाडते. शेतकरी, डॉक्टर, शिक्षक, अभियंता, व्यापारी, मजूर, विद्यार्थी सर्वजण एकाच रांगेत, एकाच नामगजरात चालत असतात. कोणाच्या कपड्यावरून, व्यवसायावरून किंवा संपत्तीवरून त्यांची ओळख होत नाही. त्यांची ओळख होते फक्त वारकरी आणि माऊली अशीच.
0: वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी पायवाट नसते, तर ही वारी म्हणजे माणुसकीच्या अंतर्मनाकडे जाणारी वाट असते. या वाटेवर चालताना प्रत्येक वारकरी काही ना काही शिकत असतो. कुणाकडून संयम शिकत असतो, कोणाकडून प्रेम, कोणाकडून त्याग. म्हणूनच वारकरी ही एक चालती बोलती संस्कार शाळाच म्हणावी लागेल. म्हणूनच वारी आपल्याला थांबून विचार करायला शिकवते, दुसऱ्याला मदतीचा हात द्यायला शिकवते, कोणताही भेदभाव न करता सर्वांना आपलंसं करायला शिकवते.
1: वैशाली, वारकरी संप्रदायामध्ये एक सुंदर वाक्य आहे बघ. वारी देहाची नाही तर मनाची असते. पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होईल का नाही हे सांगता येत नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनात प्रेम, सेवा, प्रामाणिकपणा, नम्रता आणि समता या संतांनी दिलेल्या मूल्यांचा स्वीकार केला तर प्रत्येक घर पंढरी होऊ शकतं आणि प्रत्येक माणूस विठ्ठलाचा
0: वारकरी होऊ शकतो.

0: ही वारी संपते, पण तिचा संस्कार संपत नाही. पंढरपूरवरून घरी परतलेला वारकरी सोबत घेऊन येतो तो प्रेमाचा, सेवेचा, शिस्तीचा आणि माणुसकीचा अमूल्य ठेवा.
1: तो साठा अगदी वर्षभर पुरेल इतका असतो
0: आणि वर्षानुवर्ष टिकणारा तो साठा संस्कार रूपानं तो पुढच्या पिढीकडे सुद्धा देत असतो. खरं तर आपणही आपल्या आयुष्यात वारीतला एखादा गुण जपण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? एखाद्याशी प्रेमानं बोलूया,
1: एखाद्या गरजूला मदतीचा हात

0: घेऊया,
1: पर्यावरणाची काळजी घेऊया.
2: आपल्या समाजात आणि कुटुंबात माणुसकीची ज्योत तेवत ठेवूयात.
1: विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तर तो प्रत्येक चांगल्या विचारात आहे, प्रत्येक निस्वार्थ सेवेत आहे आणि प्रत्येक प्रेमळ कृतीत आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं.
2: आणि शीतल, तू केलेल्या या सुंदर अशा वारीच्या सोहळ्याचं वर्णन ऐकून असं वाटतंय की एकदा तरी किंवा काही दिवस तरी सगळा अहंभाव, सगळी कामं, सगळी मोह माया त्यागून या वारीत सहभागी व्हावं की काय असंच वाटायला लागलं.
1: अगदी खरंय, वारी ऐकणं इतकं चांगलं असेल तर ती अनुभवणं कसं.

0: तर वैशाली, याबरोबरच आजच्या स्वयंसिद्धाच्या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आली. भेटूयात पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर आपल्या ओठावर,
1: संत विचार आपल्या आचरणात सदैव ठेवूयात हीच प्रार्थना.
0: भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

आत्ताच आपण वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव ही माहितीपर संवादिका ऐकलीत. लेखन शीतल कुलकर्णी, सहभाग वैशाली महामुनी आणि शीतल कुलकर्णी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण झग.

हेगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं

0: दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार

सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेले आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून

0: नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहिपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वनखात्यात

भरती करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा, वांद्रे पूर्वमधल्या गरीब नगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वन

0: क्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी किसानवाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948, अर्थात 7 जुलै 2026.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी। कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, शेती म्हणजे रोज युद्धाचा एक नवा प्रसंग। सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आपल्या शेतकरी बांधवांच्यावर एक संकट आला आहे। आपल्यापैकी काही शेतकरी बांधवांची सोयाबीनची पेरणी झालेली आहे, अगदी फवारणीला सोयाबीन आला आहे आणि काही शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत। परंतु अशातच एक बातमी सगळीकडे ऐकायला मिळते आहे, पाहायला मिळते आहे की सोयाबीनमध्ये गोगलगाईचा अटॅक झाला आहे। काही वर्षापूर्वीही असाच अटॅक झाला आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं, पर्यायाने शेतकरी बांधवांना आर्थिक झळ सोसावी लागली। म्हणूनच आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात गोगलगाईंच्या विषयाला हात घातला आहे। याच्यामध्ये आपण दोन पद्धतीनं माहिती पाहणार आहोत। पहिली, ज्या ठिकाणी गोगलगाई झाल्या आहेत त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, आणि दुसरी, ज्या ठिकाणी झाल्या नाही तिथं होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे। आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण या विषयातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण झगडे यांना। डॉक्टर श्रीकृष्ण झगडे सर यापूर्वी देखील आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते, आजही आपण त्यांचं स्वागत करूया। झगडे सर, आपलं स्वागत आणि नमस्कार।
5: नमस्कार
4: झगडे सर, यावना बातमी सगळीकडे झाली आहेच की गोगलगाईंचा अटॅक सुरू झाला आहे आणि त्याची प्रमाणता जी आहे ती वाढत आहे, या सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही काय सांगाल शेतकरी बांधवांना?
5: बरोबर आहे, गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला होता। धाराशिव, लातूर, बीड अशा जिल्ह्यांमध्ये गोगलगाईचा गेल्या वर्षी प्रादुर्भाव झाला होता। याही वर्षी काही भागातून धाराशिव जिल्ह्याच्या काही तालुक्यांमधून तसे शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की गोगलगाईचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे किंवा सुरुवात झालेली आहे।
4: श्रीकृष्ण झगडे सर, गोगलगाय जी आढळते आता त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोगलगाय दिसत आहेत, त्याचे प्रकार आहेत का?
5: हो, गोगलगाय जे आहेत ते प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात, शंखी गोगलगाई आणि शंख नसणारी गोगलगाई। शंख गोगलगाईला इंग्रजीमध्ये स्नेल असं संबोधलं जातं, तर शंख नसणाऱ्या गोगलगाईला स्लग असं संबोधलं जातं। ह्या गोगलगाई ज्या असतात या जगभरामध्ये जवळपास 35,000 जास्त वेगवेगळे त्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात।
4: काय म्हणतं?
5: हां, आणि त्यापैकी भारतामध्ये जवळपास 1,500 प्रजाती आढळतात।
4: यातल्या शेतीसाठी ज्या नुकसान करणाऱ्या आहेत त्या या आता तुम्ही सांगितलेल्या दोनच आहेत?
5: हो, आपल्या भारतामध्ये शेतीमध्ये नुकसानकारक म्हणून या दोनच आपणाला आढळतात, त्यापैकी शंखी गोगलगाय आहे त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आपल्या इथं आढळतो।
4: हे काय कारण आहे की बरोबर खरीप हंगामातच सुरुवातीच्या काळात या सगळीकडे आढळतात?
5: खरीप हंगामामध्ये गोगलगाई आढळण्याचं जे काही साधर्म्य आहे किंवा आढळतात याच्यामागं गोगलगाईला जे पोषक हवामान आहे याचा संदर्भ आहे। गोगलगाईला जे पोषक हवामान आहे यामध्ये कमी तापमान, जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, अशी जर वातावरणाची जर स्थिती राहिली

0: तर गोगलगाईचा प्रादुर्भाव आपणाला जास्त संभवतो.
1: थोडक्यात आत्ता ज्या आढळतात त्या कुठंतरी सुप्तावस्थेत अगोदरच असतात, फक्त पावसाळी वातावरणामध्ये त्या बाहेर पडतात.
0: नक्कीच, गोगलगाई या त्यांना जर प्रतिकूल हवामानात तयार झालं तर त्या सुप्तावस्थेमध्ये जातात. ज्या ठिकाणी पाणवठे आहेत, ज्या ठिकाणी पाणी साचतं, त्या ठिकाणी त्या सुप्तावस्थेमध्ये जातात. आणि ज्यावेळेस त्यांना पोषक हवामान निर्माण होतं त्यावेळेस त्यांची सुप्तावस्था संपते आणि त्या प्रादुर्भाव करायला सुरुवात करतात.
1: डॉक्टर श्रीकृष्ण झगडे सर, आता तुम्ही म्हणताय की गोगलगाई प्रतिकूल वातावरणामध्ये सुप्तावस्थेत जाते, अनुकूल वातावरणामध्ये बाहेर पडते. आपण जेव्हा नांगरट करतो, खोल नांगरट करतो, या खोल नांगरटीचा देखील त्याच्यावर काही परिणाम होत नाही का, किंवा त्या जमिनीखाली असतात का?
0: नक्कीच, खोल नांगरट करणे हा एक गोगलगाईच्या व्यवस्थापनामधला चांगला पर्याय आहे. कारण गोगलगाई मुख्यतः त्यांची जी सुप्तावस्था असेल किंवा अंडी अवस्था असेल हे मातीमध्येच पूर्ण होत असते. जर आपण खोल नांगरट केली तर मातीमध्ये असणाऱ्या सुप्तावस्था तसेच अंडी अवस्था हे पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांच्या निदर्शनास येतात आणि पक्षी त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. तसेच उष्णतेच्या संपर्कात येऊन गोगलगाईचा प्रादुर्भाव कमी होतो.
1: याचे जे दोन प्रकार सांगितले तुम्ही, दोन्ही प्रकारासाठी उपाय सारखेच आहेत की वेगवेगळे आहेत?
0: दोन्ही प्रकारासाठी उपाय सारखेच आहेत, त्यामध्ये जास्त आपणाला वेगळेपणा आपणाला पाहायला मिळत नाही.
1: आता याची ओळख कशी करायची आपण?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण नियंत्रण करण्यापूर्वी आपणाला गोगलगाईची ओळख असणे हे फार महत्वाचे आहे. गोगलगाई मी मगाशी आपणाला सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारांमध्ये आढळतात, स्नेल आणि स्लग. शंकी गोगलगाईला स्नेल असं संबोधलं जातं आणि शंख नसणाऱ्या गोगलगाईला शिंबे असं संबोधलं जातं. गोगलगाई हा जो प्रकार आहे हा उभयलिंगी आहे, म्हणजे एकाच गोगलगाईच्या शरीरामध्ये नर आणि मादी हे दोन्ही एकाच गोगलगाईच्या शरीरामध्ये असतात. फक्त एकच गोगलगाई स्वतःहून प्रजनन करू शकत नाही, तिला प्रजननासाठी दुसऱ्या उभयलिंगी गोगलगाईच्या संपर्कात यावं लागतं. हा एक गोगलगाईचा एक प्लस पॉईंट म्हणता येईल की ज्याच्यामुळं तिला नराला मादीच आवश्यकता आहे असातला भाग नाही, त्यामुळे यांचं प्रजनन फास्ट होतं, मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तसेच गोगलगाईचा दुसरा एक जमेची बाजू म्हणजे गोगलगाई अन्न पाण्याविना जवळपास 4 ते 6 महिन्यापर्यंत जिवंत राहू शकते. हे दोन असे गोगलगाईचे जे बाजू आहेत त्याच्यामुळं गोगलगाईचा प्रादुर्भाव हा लवकर आणि जास्त काळ टिकतो.
1: त्यांची अवस्था कशी असते?
0: गोगलगाईमध्ये प्रजननानंतर अंडी अवस्था असते, नंतर लहान गोगलगाई म्हणजे आपण त्याला प्रथम अवस्थेमधील पिल्ल असं संबोधतो, त्यांची प्रौढ अवस्था, या तीन अवस्था आपल्याला गोगलगाईमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात.
1: अंडी साधारणतः कुठं घालतात? हे
0: प्रामुख्याने गोगलगाई अंडी ज्या ठिकाणी पाणवठ्याचा भाग असतो, ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं, जसे की शेताच्या बाजूला तलाव असतील, ओढे असतील, नदी असतील, नाले असतील, किंवा रस्त्याच्या बाजूला जे चर केलेले असतात पाणी वाहून जाण्यासाठी, त्या चरामध्ये जर पाणी साठून राहिलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गोगलगाई आपल्या अंडी घालतात.
1: झगडे सर, गोगलगाई सोयाबीनचं नुकसान करते म्हणजे नेमकं काय नुकसान करते आणि कसं करते?
0: गोगलगाई आपण जर लक्षात घेतली तर गोगलगाई ही बहुपक्षी कीड आहे, म्हणजे सोयाबीनच म्हणून नाही तर इतरही पिकांमध्ये कोवळे शेंडे जे असतात उगवणी पश्चात त्यांचे जे नाजूक अंकुर बाहेर पडतात मातीच्या बाहेर, ते अंकुर असतील किंवा रोप अवस्थेमधील जे काही सोयाबीन असेल किंवा खरीपामधील जी काही पिकं असतील ते कुरतडून ते नष्ट करण्याचं ते काम करतात. तसेच पानांना ते अस्ताव्यस्त असे प्रकारात छिद्र तयार करतात खाऊन. या गोगलगाईंचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. मुख्यतः गोगलगाई जे आहेत हे निशाचर प्राणी असल्यामुळं रात्रीच्या वेळी गोगलगाईंचा वावर शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतो.
1: मग आता आपण याच्या बंदोबस्ताकडे वळूया. सुरुवातीला आपण त्या भागाकडे जाऊया जिथं गोगलगाईचा अटॅक झालेला आहे, त्या दिसत आहेत, तर त्यांचा नायनाट कसा करावा?
0: गोगलगाईचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी आपल्याला आढळत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा इतरत्र कुठं आढळत असेल तर त्या ठिकाणी नियंत्रणात्मक उपाययोजना आपल्याला करावी लागते. नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणजे सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी गोगलगाई ज्या आहेत शेतामधल्या इतरत्र अशा पसरणाऱ्या त्या गोळा करणे. गोळा केल्यानंतर गोळा करताना जे आहे ती पद्धत शास्त्रीय पद्धत अवलंबणे गरजेचे आहे. कारण गोगलगाईचे एक चिकट स्त्राव जो बाहेर कंटिन्यू शरीरामधून बाहेर येत असतो त्याचा संपर्क जर शेतकऱ्यांच्या किंवा त्वचेला मनुष्याच्या त्वचेला जर वारंवार जर लागत असेल तर त्वचा रोगासारखे परिणाम आपल्याला आढळतात. म्हणून गोगलगाई ज्यावेळेस आपण एकत्र करत असतो गोळा करत असतो त्यावेळी आपल्या हातामध्ये हातमोजे असणे आवश्यक.

0: आहे, तसेच तोंडाला मास्क असणं अत्यंत गरजेचं आहे. अशा गोळा केलेल्या जे काही गोगलगाई आहेत, मग आपण प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये किंवा प्लॅस्टिक बकेटमध्ये जर गोळा केल्या, तर या बकेटमध्ये गोळा केल्यानंतर त्याच्यावर खडे मीठ किंवा चुनखडी चुना जरी आपण इथं पसरून टाकला तरी इथं गोगलगाई तत्काळ नष्ट होतात.
1: आता तुम्ही सांगताय त्या शेतातल्या, पण ह्या शेताच्या आजूबाजूला बांधावर पण असतील ना, आणि असतील तर मग कुठं लपून बसतात?
0: ज्या ठिकाणी बांधावर जास्त गवत आहे किंवा बांधावर प्लॅस्टिकचे डब्बे किंवा औषधाचे डब्बे वापर झाल्यानंतर जे आपण टाकून दिलेले असतात, किंवा औषधाचे बॅलर असतील किंवा टाकाऊ कपडे असतील, पोते असतील, असे जर बांधावर जर कुठं पडलेले असतील किंवा शेतात इतरत्र जर पडलेले असतात, गोगलगाई यांचा आधार घेऊन त्याखाली लपण्याचं काम करतात. ही जी जागा आहेत गोगलगाई लपण्याच्या, ह्या जागा आपण तात्काळ नष्ट केल्या पाहिजेत. शेतामधलं जे गवत असेल, असं काडी कचरा कुठं ढीग लावून ठेवलेला असेल तर तो नष्ट केला पाहिजे, किंवा असे बॉटल्स पडलेले असतील प्लॅस्टिकच्या किंवा ड्रम्स असतील तर त्या ठिकाणी जागा स्वच्छ केली पाहिजे.
1: मिठाच्या पाण्याची फवारणी केली तर सोयाबीन पिकाला प्रॉब्लेम येतो
0: नक्कीच.
1: ओके, पण काही औषधं असतील ना की ज्याच्यामुळे फवारणी केल्यानंतर गोगलगाईला अटकाव करता येईल?
0: हो, भरपूर औषधं आहेत. यामध्ये सुरुवातीला आपण जे जैविक उपाययोजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहू. गोगलगाईचा प्रादुर्भाव मुख्यतः ज्या ठिकाणी शेताच्या बाजूला पाणवठ्याची जागा आहे त्या बाजूने गोगलगाईचा प्रवेश आपल्या शेतामध्ये होतो. त्या बाजूने प्रवेश होऊ नये म्हणून आपणाला शेताच्या त्या बाजूला किंवा चारही बाजूने आपणाला जर चुन्याचे पट्टा 10 सेंटीमीटर रुंद असा जर आपण पूर्ण शेताच्या भोवताली जर आपण राखला, तर तो चुन्याचा 10 सेंटीमीटरचा पट्टा जो आहे तो गोगलगाई क्रॉस करू शकत नाही किंवा त्याला ओलांडून आतमध्ये येऊ शकत नाही, कारण चुन्याचा गुणधर्म आहे की शरीरातलं पाणी काढून घेणे, आणि गोगलगाईच्या शरीरामध्ये जवळपास 85-90% पाणी असतं, त्यामुळे त्या ठिकाणी गोगलगाई तो चुन्याचा पट्टा जो आहे तो पार करत नाहीत किंवा त्याला क्रॉस करत नाहीत. त्याचबरोबर बांधाच्या बाजूला कडुलिंबाची निंबोळी पेंड जी आहे ती 20 किलो प्रति एकर, किंवा निंबोळी पावडर जर उपलब्ध होत असेल तर ती 8 किलो प्रति एकर, किंवा 5% निंबोळी अर्क जर आपण शेताच्या चहूबाजूने जर फवारून घेतला गवतांवर तरीसुद्धा गोगलगाईचा जो प्रवास आहे पाणथळ जमिनीमधून किंवा ओढे नाले पाणी साठलेल्या जागेतून आपल्या शेतामध्ये येत नाहीत आणि गोगलगाई तिथं शेतात येण्यापासून परावृत्त होतात.
1: हे जैविक प्रतिबंध झाले किंवा नैसर्गिक म्हणूया आपण, नैसर्गिक साधन सामुग्रींचा वापर करून आपण हा अटकाव करण्याचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा मी तोच प्रश्न विचारतो की रासायनिक फवारण्या करता येतील का?
0: हो, रासायनिक फवारण्यासुद्धा करता येतात. रासायनिक घटक पण जे आहेत की जे आपण गोगलगाईच्या व्यवस्थापनामध्ये वापरू शकतो, जसे की मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे की चुना जो आहे हा गोगलगाईला धोकादायक आहे. चुनायुक्त जे बुरशीनाशक आहेत जसे की बोर्डो मिश्रण असेल, बोर्डो पेस्ट असेल, आता बोर्डो मिश्रण जर आहे त्याचे जे घटक आहेत त्यामध्ये बोर्डो मिश्रण आपण फवारण्यासाठी वापरू शकतो. जसे की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी 1 किलो मरचूद, 1 किलो चुना, 100 लिटर पाणी असं जर द्रावण आपण बनवलं आणि जर पिकांवर जर फवारलं तर त्याच्यामध्ये चुन्याचा भाग असल्यामुळं गोगलगाईंना ते त्रासदायक ठरतं. त्याचबरोबर ज्यांच्याकडे फळबागा आहेत त्यांनी बोर्डो पेस्ट म्हणजे 1 किलो मरचूद, 1 किलो चुना आणि 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर बोर्डो पेस्ट तयार करून खोडांना जर रंगवल्या गेलं तर जो जमिनीपासून 3 फूट आपण खोडे रंगवणार आहोत त्या भागामधून गोगलगाई झाडाच्या वरील भागापर्यंत प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांचं नियंत्रण होतं. त्याचबरोबर जे सोयाबीनसारखे जे काही पिकं आहेत, सोयाबीन किंवा अन्नधान्य कडधान्य अशी जी पिकं आहेत यांचं नियंत्रण यांच्यामधील गोगलगाईचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर रासायनिक घटकामध्ये मेटालडिहाइड हा जो घटक आहे तो बाजारामध्ये उपलब्ध आहे, तो दाणेदार स्वरूपात उपलब्ध आहे. 2.5% त्याची विषारीपणाची मात्रा आहे. 2 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये मेटालडिहाइडच्या जे टॅबलेट्स किंवा गोळ्या मिळतात त्या 2 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये त्या गोळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून जर शेतामध्ये इतरत्र जर आपण विस्कटून टाकले तर ह्या मेटालडिहाइड कीटकनाशकाकडे गोगलगाई आकर्षित होतात आणि त्या गोळ्यांचे तुकडे जे आहेत ते चाटल्यानंतर गोगलगाई साधारणतः 5-7 तासांमध्ये त्याच्या शरीराचा जे पूर्ण ओलावा आहे तो बाहेर येतो आणि गोगलगाई हे नष्ट होते. त्याचबरोबर शंखी गोगलगाई प्रामुख्याने पपई झाडाची जी रोपे असतील किंवा झेंडूची रोपे असतील यांना आकर्षित होतात. यामुळे मेटालडिहाइडच्या ज्या गोळ्या आहेत त्या पपईची जी पिवळी पानं असतील तर त्या पानांच्या जवळ जर आपण जर ठेवल्या तर गोगलगाई पपईच्या पानाकडे आकर्षित होऊन तसेच मेटालडिहाइडला चाटल्यामुळे

0: त्या गोगलगाई मरून जातात. मेटालडिहाइड ज्यांना उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी आयर्न फॉस्फेटचा पण वापर करू शकतो. प्रति एकर 2 किलो या प्रमाणामध्ये सुद्धा आपण आयर्न फॉस्फेटचा वापर करू शकतो. किंवा आयर्न फॉस्फेटचा वापर करत असताना त्याबरोबर स्पिनोसॅड हे कीटकनाशक 4 मिली या प्रमाणामध्ये जर आपण प्रति एकरासाठी वापरलं तरीसुद्धा आपण गोगलगायीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो.
1: आता जिथं गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, अटॅक दिसून येत आहे, त्यांच्यासाठी हे उपाय सांगितलेत. ज्या ठिकाणी सध्या तरी झालेला नाही आणि पुढं होऊ द्यायचा नाही अशा भागातील आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रतिबंधात्मक जे उपाय सांगायचे असतील तर ते काय सांगता येतील आपल्याला?
0: हां, नक्कीच. गोगलगाई झाल्यानंतर उपाययोजना जे आपण नियंत्रणात्मक पाहिल्या याच्याच बरोबर जर गोगलगाई येऊच नाही म्हणून जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केली तर आपलं नुकसान कमी होतं. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जे नियोजन आहे ते नियोजन आपल्याला मे महिन्यापासून करावं लागतं. मे महिन्यामध्ये जर आपण खोल नांगरट केली तर गोगलगाईच्या ज्या सुप्तावस्था आहेत त्या नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या गोगलगाईच्या शेतामध्ये लपण्याचे जे ठिकाणं आहेत जसे की एखादा बोर्ड पडलेला असेल, विनाईल बोर्ड पडलेले असतात शेतामध्ये बऱ्याच वेळा, भिंतीच्या भेगा असतील, दगडे असतील, एका ठिकाणी दगडाचा ढीग असेल तर त्यामध्ये गोगलगाईंचं लपण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी भरपूर गोगलगाई लपलेले असतात. बांधावरील गवत असेल, पोत्याचे जे काही बारदाना जो पडलेला असेल शेतामध्ये, असे लपण्याचे ठिकाण आपल्याला तात्काळ नष्ट करावे लागतात. किंवा अशा गोगलगाई ज्या आहेत त्या गोगलगाई जर त्या ठिकाणी जमा होत असतील तर त्या एकत्रित गोळा करून त्यावर खड्याचं मीठ शिंपडलं तरीसुद्धा गोगलगाईचं आपण प्रतिबंधात्मक नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये शेताच्या सभोवताली आपणाला चुनखडी जी आहे तो त्या चुनखडीचा आपल्याला 10 सेंटीमीटर रुंदीचा पट्टा आपल्याला तयार करावा लागतो जेणेकरून गोगलगाई त्या चुनखडीच्या पट्ट्याला क्रॉस करून शेतामध्ये येत नाहीत. ज्यांचं क्षेत्र लहान आहे जसं की रोपवाटिका व्यावसायिक असतील किंवा ज्यांच्याकडे रोपवाटिका असतील किंवा ज्या शेतकऱ्यांकडे त्यांनी भाजीपाला पिकाचे रोपं तयार केलेले असतील त्यांचे जे गादी वाफ्यांची जी साईज असते आकार असतो तो छोटासा असतो तर त्या ठिकाणी जर गोगलगाईचा प्रादुर्भाव होत असतील तर तांब्याच्या तारा किंवा तांब्याची पट्टी जरी त्या बेडच्या किंवा त्या गादी वाफ्याच्या बाजूने जर आपण टाकली तरीसुद्धा तांब्याच्या पट्टीला गोगलगाई क्रॉस करत नाहीत किंवा त्याला ओलांडून बेडकडं गोगलगाईचा प्रवास होत नाही. या व्यतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ज्यांना चुना उपलब्ध होत नाही त्यांनी त्यांच्याकडे जर राख कोरडी राख जरी त्यांना चुलीमधील किंवा जाळलेल्या ठिकाणची जर राख जर उपलब्ध होत असेल तर त्यांनी त्या राखेचा जरी पट्टा शेताच्या भोवतीने किंवा ज्या बाजूने गोगलगाईंचा प्रवेश आपल्या शेतामध्ये होतो त्या बाजूने जरी आपण 10 सेंटीमीटर रुंदीचा राखेचा पट्टा तयार केला तरीसुद्धा गोगलगाईंचा चांगल्या प्रकारे प्रवेश आपण टाळू शकतो. त्याचबरोबर बोरिक पावडर आहे त्याचाही वापर आपण पट्टा म्हणून वापर करू शकतो. त्या बोरिक पावडरलाही गोगलगाई पार करून क्रॉस करून शेतामध्ये प्रवेश करू शकत नाही.
1: डॉक्टर श्रीकृष्ण झगडे सर, आता तुम्ही जे प्रतिबंधात्मक उपाय सांगत आहात किंवा त्यापूर्वी ज्या ठिकाणी अटॅक झाला आहे तिथं त्या गोगलगाईंना नष्ट करण्यासाठी जे उपाय सांगितले याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की गोगलगाई ही काय फक्त माझ्या एकट्याच्या शेतात येणार नाही, ती गावच्या गावं गिळंकृत करत आहे. त्यामुळे प्रयत्न हा मी एकट्यानं करायचा की आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी, शेजाऱ्यांनी, ज्यांचा बांधाला बांध आहे त्यांनी सामूहिक रीतीनं करणं सोपं राहील?
0: अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. गोगलगाई व्यवस्थापनामधली सर्वात महत्वाची बाब हीच आहे की वैयक्तिकरित्या जर प्रयत्न केले तर त्याला तितकंसं फळ येत नाही. गोगलगाई व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकत्रितरित्या जर उपाययोजना केल्या तर गोगलगाईवर चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येतो. कारण एखाद्या शेतकऱ्याने उपाययोजना केली तर नक्की त्या गोगलगाईंचा शिरकाव दुसऱ्याच्या शेतात होतो आणि आपल्या इथं जे आपण चुन्याचे पट्टे वगैरे जे काही तयार केलेले असतील किंवा राखेचे पट्टे तयार केलेले असतील ते कालांतराने ओलसर झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या शेतातले गोगलगाई आपल्या शेतामध्ये येऊ शकतात. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक साथ सर्वांनी एकत्रितरित्या एकाच वेळी जर प्रयत्न केले तर गोगलगाईवर चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो.
1: डॉक्टर श्रीकृष्ण झगडे सर, याच्यामध्ये आणखी एक लक्षात आलं की मघाशी आपण म्हटलो की नांगरट करतानाच थोडीशी काळजी घेतली तर बऱ्यापैकी फायदा होतो.
0: हो,
1: याचसोबत बांध जे आहेत त्या बांधावरचं गवत जाळणं, तण जाळणं हे कितपत फायदेशीर ठरू शकतं?
0: कीड रोग नियंत्रणामध्ये बांधावरचं जे गवत आहे ह्याच्यावर बऱ्याच किडींच्या आणि रोगांच्या सुप्तावस्था पर्यायी व्यवस्था म्हणून पाहत असतात आणि त्या ठिकाणी ही कीड आणि रोग जे आहेत ते प्रतिकूल हवामानामध्ये आसरा घेत

0: असतात ह्या किया बांधावरच्या गवतावर. तर पीक संरक्षणच्या दृष्टीने या बांधावरच्या गवताचं जर आपण निर्मूलन करू शकलो तर किडे आणि रोगांचं आपण चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास 80-90% आपण नियंत्रण आपण त्याच्यावर मिळवू शकतो.
1: याच्यामध्ये बांध जाळणं असेल किंवा बांध फवारणं असेल दोन्ही येतं.
0: हां नक्कीच.
1: खूप खूप धन्यवाद डॉक्टर श्रीकृष्ण झगडे सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि गोगलगाईंच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय काय करावे याबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. दिलेल्या या माहितीसाठी सर्व श्रोत्यांच्या वतीने आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आपण ऐकत आहात किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूया पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर श्रीनिवास हंबिरे.
1: डॉक्टर साहेब नमस्कार.
3: नमस्कार
1: डॉक्टर साहेब. पावसाळ्यात दूषित पाणी पिल्यानंतर लहान मुलांना जुलाब सुरू होतात आणि त्याच्यानंतर मग मुलांच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यावेळेस आपण क्षार संजीवनी द्यायला सांगता. तरी जी क्षार संजीवनी आहे ती घरच्या घरी तयार करायची असेल तर कशी तयार करावी आणि बाहेरून उपलब्ध सोर्स आहेच का त्याचे?
3: हो आहे. घरच्या घरी करण्यासाठी तुम्ही आणखीन शुद्ध पाणी ग्लासभर, एक चिमट मीठ, एक चमचा साखर आणि चवीसाठी तुम्ही त्यामध्ये लिंबू टाकू शकता. हे बनवून तुम्ही चांगल्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आणि बाळ जेव्हा पाणी मागेल तेव्हा हेच पाणी द्यायचं, दुसरं पाणी द्यायचं नाही. कधीकधी म्हणजे महिलांमध्ये असा गैरसमज आहे की पाणी दिल्या दिल्या लगेच ते संडास होते, तर तसं नाही आहे. संडास तर होणारच आहे, पात्र संडास. जे तुम्ही 6-7 घंट्यापूर्वी आधी पाजलेलं आहे ते संडास वाटेल निघून जाते. समजा एक चमचा जर संडास केली बाळाने तर 2 चमचे क्षार संजीवनी देणं जरुरी आहे, कारण एक चमचा जीव वाया गेला आणि 1 चमचा शरीरासाठी लागतो. त्यामुळं क्षार संजीवनी काही काही महिला थांबवून टाकतात ह्याच्यामुळे संडास झाला, तर तसं नाही आहे, ते देणं खूप जरुरी आहे. हे तुम्ही घरी करू शकता. त्यानंतर बाजारामध्ये आता लहान मुलांसाठी 200 ml पाकिट आलेले आहेत पावडरचे, आधी 1 liter होते 200 ml, त्यामध्ये पण ऑरेंज फ्लेवर आहे कारण की लहान मुलं पीत नाहीत ते, तर ऑरेंज फ्लेवर. आणि त्यानंतर आता काही कंपनीज डबा पण देतात, 5 पुड्यासोबत एक डबा, त्या डब्यावरती मार्किंग असते 200 ml पाण्याची. तेवढं पाणी घ्यायचं, त्या 1 पुडीतलं पूर्ण जे काही पावडर आहे त्यात मिक्स करायची. आणि काही काही ह्याला नोझल्स पण आहेत त्या डब्याच्या टोपणाला, तुम्ही डायरेक्ट नोझलनं पाजू शकता जर बाळ पित असेल, नसेल तर चमच्यानं पाजता येतं. त्यानंतर जर बाळ जेव्हा ते नको आहे तेव्हा ते झोकण बंद करून ठेवतात आणि ते पाणी स्वच्छ राहतं क्षार संजीवनीचं बनवलेलं. मार्केटमध्ये आणखीन काही जे रेडीमेड क्षार संजीवनीचे पण आहेत पण ते खूपच महाग आहेत, त्यामुळे आपल्या इथल्या गरीब लोकांना ते अफोर्ड करू शकणार नाही. एक घरचे क्षार संजीवनी आणि जे मार्केटमध्ये पुढे आहेत ते देऊन तुम्ही बाळाचे म्हणजे जे काही लॉस झालेलं पाणी वाया गेलेलं आहे ते भरून काढू शकता. त्यानंतर आणखीन राईस बेस्ड ORS पण एक नवीन आलेलं आहे, त्याच्यामध्ये जे तांदळाची पेज असते बनवलेली, ज्याच्यामुळे ग्लुकोज सप्लाय चांगला होतो, जे की बाळाला ताकद मिळते आणि संडास व्हायचं प्रमाण पण कमी होतं. ते पण बाजारामध्ये अवेलेबल आहे, ते पण 200 ml कॉन पॅकेटमध्ये अवेलेबल आहेत, 1 पुडी आणि 200 ml पाणी, त्याच्यासाठी पण डबा अवेलेबल आहे. त्या तो डबा जेव्हा तुम्ही क्षार संजीवनी बाजारातून घेत आहे मार्केटमधून मेडिकलमधून, तर आवर्जून तुम्ही मागा, कारण त्यामुळे तुम्हाला किती पाण्यामध्ये किती पुडी मिक्स करायचे हे समजतं आणि बाळाला बराबर प्रमाण जातं.
2: मंडळी कार्यक्रमात आत्ताच आपण आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5 ऐकलात आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर श्रीनिवास हंबिरे.
4: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: यांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
1: 55 ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
0: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
1: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
0: आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 8 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 7 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 88% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 65% एवढी राहील. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 22 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 8 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. बरं तर मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत.
2: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
4: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
5: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
5: संपर्क 83 798 64 555.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
6: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कासधरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz.

0: बर्ड्स आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ऍप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
0: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात, गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात. ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल येडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. तर ऐकायला विसरू नका आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: उंचगे भरारे कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड

0: फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
1: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता।

दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वलस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं.
नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

0: यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
4: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.
5: श्रोते हो, प्रसारित करत आहोत एडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. गायक आणि ढोलकी वादक विकास तुकाराम अहिरे, बाबासाहेब किसन काळे. गायिका आणि तुणतुण वादक अर्चना महादेव शिरसाट. सहगायिका वंदना युवराज देडे आणि शोभा महेश पवार. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोते हो, आत्ताच आपण एडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी ऐकलीत. गायक आणि ढोलकी वादक होते विकास तुकाराम अहिरे, बाबासाहेब किसन काळे. गायिका आणि तुणतुण वादक अर्चना महादेव शिरसट, सहगायिका वंदना युवराज देडे आणि शोभा महेश पवार. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम.

जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, संगीता जैन आणि सूरज जैन यांच्यासमवेत, बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांना ऐकायचं आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील राणी वर्मा, शैलेंद्र आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं. तर ऐकूया आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: అయ్యో
1: మోహనా మీ తుజీ ప్రీతనా.
2: కార్యక్రమాతీల్ యానంతరచం హే పత్ర ఆహే. इचलकरंजी येथून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे यांच्यासमवेत, कात्रज पुणे येथून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे आणि समस्त हजारे परिवार यांना ऐकायचं आहे मोसंबी नारंगी या चित्रपटातील सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं. ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर वैष्णवी जगदाळे वैभव गौरव लोखंडे मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांचं. यांना ऐकायचं आहे अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट माझा पती करोडपती. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमातील हे पत्र आहे समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे यांचं. यांना ऐकायचं आहे मायेची सावली या चित्रपटातील साधना सरगम आणि चंद्रशेखर गाडगिळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकेर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, चांदनी आयुब सय्यद, बाळराजा अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांचं. यांना ऐकायचं आहे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील मंदार चोळकर यांचं गीत, चित्रपट दुर्गा म्हणतात मला. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांचं. यांना ऐकायचं आहे शापित या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. तर ऐकूया आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोते हो, कार्यक्रमातील हे पत्र आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांचं. यांना ऐकायचं आहे साजना या चित्रपटातील देवकी यांनी गायलेलं मयूर देवल यांचं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत सकाळी 5:50. आता अभियांत्रिकी कक्षातून श्याम माळी आणि प्रसारण कक्षातून मी प्रतीक्षा माने आम्ही आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.